सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर

केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 25 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 15 जून 2026. सकाळची 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, रेल्वे अधिकाऱ्यांकडून सूचना प्राप्त न झाल्यामुळे रेल्वे संबंधीची सूचना आपण ऐकू शकणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. आता हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 1.3 अंशानं कमी होतं. किमान तापमान 23.4 अंश

अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, ते सरासरीपेक्षा 3.7 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 6 वाजताहेत. श्रोते हो, काही क्षणातच दिल्ली केंद्राच्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 6:05 अर्चना कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तत्पूर्वी काही क्षणातच दिल्ली केंद्राच्या विश्वासार्ह बातम्या.

आशा भोसले यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. यानंतर ऐकवित आहोत अजित कडकडे यांच्या आवाजात पारंपरिक रचना.

अजित कडकडे यांच्या आवाजात पारंपरिक रचना आपण ऐकली. संगीत होतं केदार प्रभाकर यांचं. श्रोतेहो, मराठी भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

निर्मला बापट यांच्या आवाजात मधुकर जोशी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. यानंतर ऐकवित आहोत जयवंत कुळकर्णी यांच्या आवाजात संत तुकारामांची रचना. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत तुकारामांची ही रचना संगीतबद्ध केली होती मधुकर गोळवलकर यांनी. आणि श्रोते हो, आता अर्चना कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत. रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे, संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे तसंच सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्तीपर गीत.

रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात ऐकवित आहोत दातृत्व याविषयी रेखा बर्डे यांचे विचार. तर ऐकूया कार्यक्रम चिंतन.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण दातृत्व या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: दातृत्व अर्थात दान स्वेच्छेने देणे किंवा अर्पण करणे होय. आणि या स्वेच्छेने देण्याच्या मनोवृत्तीला दातृत्व शक्ती असे म्हणतात. लाक्षणिक अर्थाने अशा मनोवृत्तीला एखाद्याची दानत असे म्हणतात. दान देणे हे केव्हाही एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीवर मुळीच अवलंबून नसते, तर त्याच्या अंगीभूत असलेल्या द्रव्याबाबत असलेल्या वासनेवर किंवा आसक्तीवर ते अवलंबून असते. अध्यात्मशास्त्र आपल्याला असे सांगते की निस्वार्थ बुद्धीने आणि त्याचबरोबर प्रसिद्धी त्याग करून केलेला कुठलेही दान हे सर्वश्रेष्ठ सात्विक दान असते. ते इतके गुप्ततेने केले जाते की उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला सुद्धा कळत नाही. असे हे अचाट दानाचे महात्म्य. सर्व भूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानच एष धर्म सनातना. अर्थात कोणत्याही जीवाचा मनापासून मत्सर करू नये, सर्वांवर दया धरावी व सर्वांना उत्तम गोष्टीचे दान द्यावे हाच सत्पुरुषाचा सनातन धर्म आहे. दातृत्वाला सीमा किंवा मर्यादा नसते. येथे सर्वांच्या त्यागाची भावना अधोरेखित होत असते. स्वहित पाहून दातृत्व होत नाही, तर सर्वस्वाचा त्यागच दातृत्वाला अपेक्षित असतो. दान हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ भावनेने केले पाहिजे, तरच आपणास शाश्वत आनंदाची प्राप्ती होऊ शकते. दान कापे हात नावडे तेवेशी मात कधी चावट्याचे बोल हिंगशिरी मिथ्या फोल. नव जाती पाप तीर्था म्हणे वेचू काय तुका म्हणे मनी नाही न ये आकार ते काही. या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी इच्छा नसताना दान करावे लागत असेल तर त्याची अवस्था काय होते हे स्पष्ट केले आहे. ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व ज्याला दान धर्म करण्याचा सल्ला दिला तर आवडत नाही, ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलणे आवडते, दुधात हिंग घातला असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगीपणाचे असते, त्याचे पाय तीर्थयात्रेला वळत नाहीत कारण तो गरीब दारिद्र्याचे ढोंग करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत असेल तर ती गोष्ट त्याच्या हातून कधी घडत नाही असे होणार नाही. शूर वीर मनुष्य शंभरातून एखादाच जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादाच, प्रभावी वक्ता 10,000 एखादाच, पण दातृत्वाची संवेदना असणारा दाता क्वचितच प्रसंगी जन्म घेत असतो. दातृत्व मात्र दुर्मिळ असते.

आपली संस्कृती खूपच विशाल आहे. आपल्या देशात दानशूर उदार मनोवृत्तीचे अनेक व्यक्ती होऊन गेले आहेत. त्यामध्ये प्रकर्षाने महाभारतातील महारथी कर्णाचे उदाहरण आपल्या समोर आहे. महारथी कर्ण यांच्या दातृत्वाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. आत्मरक्षणासाठी कवच कुंडलाची गरज असताना इंद्रदेवाने तीच कवच कुंडले मागितली आणि कर्णाने ती काढून दिली. दुसरे उदाहरण प्रभू रामचंद्राचे आपल्या समोर आहे. आई कैकईला वडिलांनी दिलेल्या वचनपूर्तीसाठी सिंहासनाचा उत्तराधिकारी असून सुद्धा त्याचा त्याग करून 14 वर्षे वनवास स्वेच्छेने स्वीकारला. शिबिराजा व ससाना ही गोष्ट सर्वांना परिचित आहे. कबुतराचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या मांडीचे मांस कापून दिले, स्वतःच्या जीवाचा जराही विचार केला नाही. भारतीय धर्मग्रंथ पुराण कथा यांच्यामधून आपल्या

0: काढून दिली. दुसरे उदाहरण प्रभू रामचंद्राचे आपल्या समोर आहे. आई कैकईला वडिलांनी दिलेल्या वचनपूर्तीसाठी सिंहासनाचा उत्तराधिकारी असून सुद्धा त्याचा त्याग करून 14 वर्षे वनवास स्वेच्छेने स्वीकारला. शिबिराजा व ससाना ही गोष्ट सर्वांना परिचित आहे. कबुतराचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या मांडीचे मांस कापून दिले, स्वतःच्या जीवाचा जराही विचार केला नाही. भारतीय धर्मग्रंथ, पुराण कथा यांच्यामधून आपल्याला असंख्य अशी उदाहरणे पाहायला मिळतील. दातृत्वाला सीमा किंवा मर्यादा नसते. स्वतःचे हित पाहून दातृत्व होत नाही, तर स्वतःचा त्यागच दातृत्वामध्ये सामावलेला असतो. शेवटी कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण दातृत्व या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो आता ऐकत आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी. या कार्यक्रमात कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा प्रसारित करू. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठीची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयीची माहिती. तज्ज्ञ आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. सादर करते सदानंद कांबळी. त्यानंतर 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची माहिती. लेखन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची असेल. 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात पौर्णिमा दिवसे यांनी गायलेली भावगीत. 8:40 आणि 9:05 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दरम्यान 9 प्रसारित होईल सूचनापत्र. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अभय गद्रे यांचं गायन. राग ललित आपण ऐकाल. तबला साथ संदेश पोपटकर यांची तर व्हायोलिनवर साथ केली आहे शिरीष भालेराव यांनी. 10:00 हॅलो डॉक्टर कॉफी विथ कार्डियन हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे हृदयरोग. तज्ज्ञ आहेत डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. 10:35 गोकुळ या कार्यक्रमात चला खेळ खेळूया या मालेत फुटबॉल विषयी माहिती आपण ऐकाल. तज्ञ आहेत अनिकेत सोडगीर. 11:00 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 विभावरी या हिंदी कार्यक्रमात चिंता बचपन बढता बालश्रम. वार्ताकार आहेत ममता कुमारी तसंच रामकुमारी कर्नाहके यांचं काव्यपाठ. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचा प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. यात सुरुवातीलाच कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 नांदेड जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सरोबाई जाधव यांनी गायलेली बंजारा गीतं प्रसारित केली जातील. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असेल. 2:30 आणि 5:02 नाद ब्रह्म मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 कार्यक्रम युवाणी. 6:15 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:30 साहित्य सौरभ मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची असेल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा.

9:15 स्पॉटलाइट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि रात्री 10:30 नाद ब्रह्म कार्यक्रमात पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन, राग श्याम कल्याण, तबला साथ तरुण लाला यांची. श्रोतेहो आपण ऐकत होतात रूपरेषा आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र आता सादर करीत आहोत कृषीवाणी. आज या कार्यक्रमात कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकवित आहोत. निवेदक सचिन लाडोळे.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कपाशीची लागवड करत असताना पूर्वतयारी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे या अनुषंगानं माहिती जाणून घेत आहोत. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, जमिनीची खोल नांगरणी केली तर कोणते फायदे होत असतात हे आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतलं होतं. आपल्या ठोक आहे की किडीच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या असतात त्या उन्हामुळे मरून जात असतात आणि म्हणूनच नांगरटी आपण जर वेळेवर केली तर निश्चितच अशा किडींचा प्रादुर्भाव पुढे कमी प्रमाणात होतो. साधारणपणे पालापाचोळा, रोगट फांद्या यासारख्या जर गोष्टी शेतामध्ये दिसून येत असतील तर त्या आपण गोळा करून नष्ट कराव्यात. याशिवाय हंगामात राहिलेली पराट्यांची धसकटे किंवा इतर पालापाचोळा जमा करून हा आपण खताच्या खड्ड्यात टाकून वापरून घ्यावा. त्यावर माती टाकून पाणी शिंपडत राहिल्यास त्यापासून पुढे आपल्याला चांगलं खत देखील मिळतं. आता कपाशीची लागवड करायची असेल तर पेरणीही वेळेवर व्हायला हवी. या दृष्टिकोनातून वाणांची निवड करणं हे देखील एक महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बियाणं जर केसाळ प्रकारचं असेल किंवा लव असलेलं असेल तर पेरणीपूर्वी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजून ठेवावं किंवा मग राख लावून ठेवावं. यामुळे बियाण्यांचा केसाळपणा कमी होत असतो. जिरायती शेतीमध्ये साधारणतः 70 मिलीमीटर पाऊस सतत 2 दिवस जर पडला तर आपण पेरणीच्या कामाला लागावं. कपाशीची पेरणी करतेवेळी योग्य अंतर पाळणं हे देखील महत्वाचं आहे. कपाशीचे सरळ वाण आणि संकरित कापूस त्याप्रमाणे जिरायती आणि बागायती शेतीनुसार पेरणीचं अंतर हे बदलतं. बागायती कपाशीत सरळ वाण साधारणतः 3 ते 4 फूट अंतरावर लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 2 ते 3 किलो बियाणं प्रति एकर आपल्याला वापरायचं असतं. बागायती बीटीमध्ये साधारणपणे 4 ते 5.5 फूट अंतरावर आपण लागवड करावी. ही लागवड आपण करणार असाल तर प्रति एकरी आपण 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. पेरणी साधारणपणे 30 ते 60 सेंटीमीटर x 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीटी संकरित वाण जे आहे ते 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर आणि त्यातील 2 झाडातील अंतर आपल्याला 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे. अशावेळी आपल्याला प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाणं वापरावं. काही लोक देशी कापूस वाणाची देखील लागवड करतात तर ही लागवड 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून आपण करावी. याकरता मात्र आपल्याला प्रति एकरी 5 ते 6 किलो बियाणं हे वापरायचं आहे. जिरायती शेतीमध्ये कापूस हे महत्वाचं एक जे पीक आहे तर ते पेरत असताना कापूस, ज्वारी असं आपण चक्रीय पीक म्हणून लोकप्रिय जे आहे ते घेतलं पाहिजे. पिकांचा फेरपालट देखील करणं हे गरजेचं आहे. तसंच शेंगवर्गीय पिकांचा वापर आंतरपीक म्हणून जर आपण केला तर पिकांची उत्पादकता आणि जमिनीची उत्पादकता वाढत जाते आणि भविष्यात अशा शेतीपासून आपल्याला दीर्घ काळापर्यंत अधिक उत्पादन घेता येतं. या पद्धतीमध्ये आपण तूर, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांची शिफारस आपल्याकरता करण्यात आलेली आहे. कपाशीचं पुरेपूर उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्याची मात्रा देणं देखील गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे कापूस पीक जर आपण घेणार असाल तर आताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जमिनीची तयारी करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारचं वाण आपल्याला घ्यायचं आहे त्याची देखील तयारी

0: आत्तापासून करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या पावसाळी हंगामात आपल्याला कपाशीची पेरणी ही वेळेवर साधता येईल.
1: कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. 6:45 होत आहेत. श्रोते हो, आता आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. कार्यक्रमासाठी प्रतीक्षा करा.

सकाळचे 6 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे, ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते, त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या शिस्त निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, शिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅपरोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो. त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत, तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते. त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात, ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्ट तयार झालेली असते ती शिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ

0: 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोत हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. फ्रांस देशस्य एवियन नगरम अद्य आरभ्यमाणस्य 50वें G7 शिखर सम्मेलनस्य आयोजनाय सज्जः अस्ति. आल्पस पर्वत श्रेण्याः लेमनाख्य सरोवरस्य च मध्ये स्थितं

0: 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 15 जून 2026 रोजी अर्थात आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. तत्पूर्वी काही क्षणातच विश्वासार्ह बातम्यांसाठी जाऊया पुणे केंद्राकडे.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: तेजोमय नाद ब्रह्म.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
6: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
7: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
6: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
5: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
7: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
6: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
8: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
9: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
6: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू.

आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होतात.

0: आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 15 जून 2026. आजचे दिनविशेष. ना ग गोरे यांचा जन्मदिन. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन 1931 साली. सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन 1933 साली. आणि कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन 1979 साली. हे होते आजचे दिनविशेष.
3: दोन या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपल्याला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा

0: ठीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कत्करत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
0: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्या जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही, त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गे स्वच्छ अशा प्रकारचं आपल्याला पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे.

0: नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं, धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. त्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे, त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील, यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात, म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटानी जर चालवली तर ती कशी राहील, यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे, ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसंच काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्र निर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता आम्ही यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या, आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे, आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे, आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो, आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा

साच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रानं मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवित आहोत पौर्णिमा दिवसे यांनी गायलेली काही मराठी भावगीतं. सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीनंतर भावगीतांच्या या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐकूया यानंतरचं गीत, मंगेश पाडगावकर यांचं.

पौर्णिमा दिवसे यांच्या आवाजात मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

मंगेश पाडगावकर यांची ही रचना गायली होती पौर्णिमा दिवसे यांनी. श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम संपविता होत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 8 वाजता आहेत. श्रोतेहो, काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र देखील दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. विश्वासा

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ड संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली.

भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विशेष सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि
महिलांच्या टी ट्वेंटी

0: चषकात भारताचा पाकिस्तानवर विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 8:40 आणि 22 सेकंद झालेली आहेत। श्रोते हो, आता ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी यांच्या आवाजात सावन भादव चित्रपटातलं वर्मा मलिक यांचं गीत ऐकवीत आहोत। संगीत आहे सोनिक ओमी यांचं।

0: चटके हाथ तेरा रंग है नशीला अंग अंग है नशीला रंग है नशीला अंग अंग है नशीला हाय हाय
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं सावन भादव चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते वर्मा मलिक आणि संगीतकार सोनिक ओमी. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली हसरत जयपुरी यांची शब्दरचना. स्वर मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट आहे आई मिलन की बेला.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं आई मिलन की बेला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं हसरत जयपुरी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो हिंदी चित्रपटगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवीत आहोत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची शब्दरचना.

बैरागी चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात गीत आपण ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाशी

ऐकवीत आहोत एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली शैलेंद्र यांची रचना. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट आहे बुजदिल.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन आहे का? सोमवार दिनांक 15 जून 2026 अर्थात आज सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 15 जून 2026 रोजी अर्थात आज सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: केले आहेत. सादर करीत आहोत सूचनापत्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे याकरिता आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेचे अंतर्गत इयत्ता 8वी ते उच्च शिक्षणाकरता आदिवासी जमातीतील मुलामुलींना वसतिगृहात निःशुल्क प्रवेश दिला जातो. वसतिगृहामध्ये निवासाची आणि भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच शैक्षणिक साहित्याकरिता विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत रक्कम जमा करण्यात येते. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियाकरिता http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता वर्ग 8 ते 12 करिता संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही वसतिगृह प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत त्यांनी तत्काळ उक्त नमूद संकेतस्थळवर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह भंडारा क्रमांक 1 आणि क्रमांक 2 साकोली, तुमसर, पवनी येथील गृहपाल यांच्याशी किंवा प्रकल्प कार्यालय भंडारा या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, 9:05 झालेली आहेत. ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दिवाना चित्रपटासाठी कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांची शब्दरचना ऐकवीत आहोत. संगीत आहे

कुमार सानू यांनी गायलेलं दिवाना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते समीर आणि संगीतकार नदीम श्रवण. श्रोते, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
1: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं अमित भट्टाचार्य यांचे हे गीत गायलं होतं दलेर मेहंदी यांनी, आणि चित्रपट होता दंगल. श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत मेरी कॉम चित्रपटासाठी विशाल दादलानी यांच्या आवाजात प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीत आहे शशी सुमन यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात या नंतर ऐकवित आहोत भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं गीत. गीत आहे प्रसून जोशी यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत. बी प्राक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फायटर चित्रपटातलं गीत.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण 9:30 आणि 10 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकवीत आहोत अभय गद्रे यांचं गायन, राग ललित, तबला साथ संदेश पोपटकर यांची आहे आणि व्हायोलिनवर साथ केली आहे शिरीष भालेराव यांनी. तर ऐकूया राग ललित.

फायटर चित्रपटासाठी बी प्राक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपटगीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकता

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अभय गद्रे यांनी गायलेला राग ललित. तबला साथ संदेश पोपटकर यांची होती आणि व्हायोलिनवर साथ केली होती शिरीष भालेराव यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम कॉफी विथ कार्डियन. श्रोतेहो नमस्कार. कॉफी विथ कार्डियन या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत हृदयरोगांविषयी आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. 0712 हा एसटीडी कोड जर आपण नागपूरच्या बाहेरून फोन करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल.

अनुमती चित्रपटासाठी प्रसेनजित कोसंबी यांच्या आवाजात गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं गजेंद्र अहिरे यांचं. यानंतर ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ये मराठीचे नगरी या चित्रपटातलं गीत. गीत गायलं आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सुमन कल्याणपूर यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो 10:35 झालेली आहेत. वेळ झाली आहे गोकुळ या कार्यक्रमाची.

सर्व लहान लहान बाल गोपालांचं आजच्या आपल्या गोकुळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला तर ऐकूया चला खेळ खेळूया ह्या मालिकेत फुटबॉल ह्या खेळाविषयीची माहिती तज्ज्ञ अनिकेत सोडगीर यांच्याकडून.

नमस्कार मित्रांनो, चला खेळ खेळूया या आपल्या आवडत्या मालिकेत तुमचे मनापूर्वक स्वागत। मित्रांनो, जगात अनेक खेळ आहेत। काही खेळ ताकद वाढवतात, काही खेळ वेग वाढवतात, तर काही खेळ आपल्याला संघभावना आणि शिस्त शिकवतात। आज आपण अशाच एका खेळाविषयी जाणून घेणार आहोत जो संपूर्ण जगाला वेड लावतो। तो खेळ म्हणजे फुटबॉल। फुटबॉल हा जगातील सर्वत्र लोकप्रिय खेळ मानला जातो। जगातील जवळपास प्रत्येक देशात हा खेळ खेळला जातो। आफ्रिकेतील छोट्या गावापासून ते युरोपमधील मोठ्या शहरांपर्यंत, दक्षिण अमेरिकेपासून

विशिष्ट शिकवतात. आज आपण अशाच एका खेळाविषयी जाणून घेणार आहोत जो संपूर्ण जगाला वेड लावतो. तो खेळ म्हणजे फुटबॉल. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. जगातील जवळपास प्रत्येक देशात हा खेळ खेळला जातो. आफ्रिकेतील छोट्या गावापासून ते युरोपमधील मोठ्या शहरांपर्यंत, दक्षिण अमेरिकेपासून आशियापर्यंत सर्वत्र फुटबॉलची जादू पाहायला मिळते. जगभरात कोट्यावधी लोक हा खेळ खेळतात आणि अब्जावधी लोक फुटबॉल सामने पाहतात. फुटबॉलचा इतिहास खूप रंजक आहे. हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये कुजू नावाचा खेळ खेळला जात असे. त्यामध्ये खेळाडूंना चेंडू जाळीत टाकायचा असे. प्राचीन ग्रीस आणि रोममध्येही चेंडूला लाथ मारून खेळले जाणारे खेळ होते. मात्र आज आपण जो फुटबॉल पाहतो त्याचे नियम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आले. सन 1863 मध्ये फुटबॉल असोसिएशनची स्थापना झाली आणि आधुनिक फुटबॉलची सुरुवात झाली. फुटबॉलच्या एका संघात 11 खेळाडू असतात. त्यामध्ये एक गोलरक्षक आणि 10 मैदानी खेळाडू असतात. मैदानावर एका वेळी 2 संघ खेळत असतात, म्हणजेच एकूण 22 खेळाडू खेळात सहभागी असतात. दोन्ही संघाचे उद्दिष्ट एकच असते, प्रतिस्पर्धी संघाच्या गोल पोस्ट मध्ये चेंडू पोहोचून जास्तीत जास्त गोल करणे. फुटबॉलचे मैदान आयताकृती असते, त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा आखलेल्या असतात. मैदानाच्या दोन्ही टोकांना जाडी असलेले गोल पोस्ट उभे असतात. खेळ सुरू झाल्यानंतर चेंडू मैदानभर वेगाने फिरत राहतो. खेळाडू एकमेकांना पास देतात, चेंडूवर नियंत्रण ठेवतात आणि गोल करण्याचा प्रयत्न करतात. फुटबॉलमध्ये हातांचा वापर करणे नियमबाह्य मानले जाते. फक्त गोलरक्षकाला त्याच्या दंडक्षेत्रात हात वापरण्याची परवानगी असते, त्यामुळे गोलरक्षकाचे महत्व खूप मोठे असते. अनेक वेळा त्यांनी केलेली एक उत्कृष्ट बचावकृती संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकते. फुटबॉल सामन्याचा कालावधी 90 मिनिटांचा असतो. हा सामना 2 अर्ध्यांमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक अर्धा 45 मिनिटांचा असतो. मध्यंतरात थोडी विश्रांती दिली जाते. या काळात प्रशिक्षक आपल्या संघाला नवीन सूचना देतात. फुटबॉल खेळताना वापरलेल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये फुटबॉल बूट, शिनगार्ड, जर्सी, मोजे आणि ग्लोव्ज यांचा समावेश होतो. शिनगार्ड खेळाडूंचा पायांचे संरक्षण करतात. गोलरक्षक विशेष हातमोजे वापरतो, ज्यामुळे चेंडू पकडणे सोपे जाते. फुटबॉलमध्ये संघातील प्रत्येक खेळाडूंची भूमिका वेगळी असते. बचावपट्टू प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखतात. मध्य फळीतील खेळाडू संपूर्ण खेळ नियंत्रण करतात. ते बचाव आणि आक्रमक यांना जोडण्याचे काम करतात. तर आक्रमक खेळाडूंचे मुख्य उद्दिष्ट गोल करणे असते. फुटबॉलमध्ये वेग, कौशल्य आणि चपळाई यांना खूप महत्व आहे. खेळाडूंना काही क्षणात निर्णय घ्यावे लागतात. कोणाला पास घ्यायचा, चेंडू स्वतःकडे ठेवायचा की गोल करण्याचा प्रयत्न करायचा, हे सर्व अतिशय वेगाने ठरवावे लागते. फुटबॉलमधील ऑफसाइड हा नियम अनेकांना सुरुवातीला थोडा अवघड वाटतो. हा नियम खेळ अधिक शिस्तबद्ध आणि न्याय ठेवण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना योग्य वेळी योग्य ठिकाणी राहणे आवश्यक असते. सामन्यातील नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याचे काम पंच करतात. मुख्य पंच आणि सहायक पंच मैदानावर उपस्थित असतात. चुकीचा खेळ झाल्यास फाऊल दिला जातो. नियमभंग करण्याचा खेळाडूला पिवळे किंवा लाल कार्डही दाखवले जाऊ शकते. मित्रांनो, फुटबॉलच्या जगात अनेक मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक. ही स्पर्धा दर 4 वर्षांनी भरवली जाते. जगातील सर्वोत्तम राष्ट्रीय संघ हा स्पर्धेत सहभागी होतात. विश्वचषकाच्या काळात संपूर्ण जग फुटबॉलमय झालेले दिसते. विश्वचषकाची ट्रॉफी जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा ट्रॉफीपैकी एक मानली

0: जाते। प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकावा। फुटबॉल विश्वचषकांशी संबंधित अनेक रंजक घटना आहेत। विश्वचषकातील अनेक सामने शेवटच्या काही मिनिटात पलटले आहेत, काही वेळा अतिरिक्त वेळेत आणि पेनल्टी शूटआउट मध्ये विजेता ठरतो। त्यामुळे फुटबॉल हा शेवटच्या क्षणांपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणारा खेळ मानला जातो। फुटबॉलच्या इतिहासात अनेक महान खेळाडूंनी आपल्या खेळाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत। ब्राझीलचे पेले यांना फुटबॉलचा राजा म्हटले जाते। त्यांनी 3 वेळा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला। अर्जेंटिनाचे डिएगो मॅराडोना यांची जादुई खेळशैली आजही लोक विसरलेले नाहीत। आजच्या काळात लिओने मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो ही 2 नावे जगभरातील फुटबॉल चाहत्यांना परिचित आहेत। मेसी आपल्या अप्रतिम ड्रिबलिंगसाठी ओळखले जातात, तर रोनाल्डो त्यांचा वेग, फिटनेस आणि गोल करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत। भारतात क्रिकेट जितके लोकप्रिय आहे, तितकाच फुटबॉल ही अनेक भागांत लोकप्रिय आहे। विशेषतः पश्चिम बंगाल, गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉलला विशेष स्थान आहे। भारतातील अनेक मुले आज फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत। भारतीय फुटबॉलचा उल्लेख करताना सुनील छेत्री यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते। त्यांनी भारतीय फुटबॉलला नवी ओळख मिळवून दिली। त्यांच्या मेहनतीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे। मित्रांनो, आज फुटबॉल हा केवळ खेळ राहिलेला नाही, तर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारे मोठे क्षेत्र बनले आहे। फुटबॉलमध्ये खेळाडू म्हणून करिअर करता येतेच, पण त्याशिवाय प्रशिक्षक, पंच, फिटनेस ट्रेनर, स्पोर्ट्स सायंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्रीडा पत्रकार, समालोचक, स्पोर्ट मॅनेजर, डेटा विश्लेषक आणि व्हिडिओ विश्लेषक अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करता येते। मोठमोठे फुटबॉल क्लब, क्रीडा अकॅडमी, राष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांमुळे या क्षेत्रात रोजगारच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत। भारतातही फुटबॉल अकॅडमींची संख्या वाढत आहे आणि अनेक युवक या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत आहेत। महिला फुटबॉलमध्येही आज मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत। अनेक देशांमध्ये महिला फुटबॉल लीग आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात। भारतातील महिला फुटबॉललाही आता चांगली चालना मिळत आहे। फुटबॉल हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तो आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे। फुटबॉल खेळल्याने हृदय मजबूत होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीराची सहनशक्ती वाढते आणि स्नायू बळकट होतात। नियमित फुटबॉल खेळणारी मुले अधिक सक्रिय आणि तंदुरुस्त राहतात। याशिवाय फुटबॉल आपल्याला जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवतो। संघभावना, सहकार्य, शिस्त, नेतृत्व, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास हे गुण या खेळातून विकसित होतात। जिंकण्याचा आनंद आणि पराभवातून शिकण्याची वृत्तीही या खेळामुळे निर्माण होते। फुटबॉल खेळताना काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक असते। योग्य बूट वापरणे, खेळापूर्वी शरीर गरम करणे, पुरेसे पाणी पिणे आणि मैदानावरील नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते। सुरक्षितपणे खेळल्यास दुखापती टाळता येतात आणि खेळाचा आनंद अधिक मिळतो। आजच्या काळात मोबाईल, टीव्ही आणि संगणकामुळे अनेक मुले घरातच वेळ घालवतात, पण मैदानावर खेळाचा आनंद वेगळाच असतो। फुटबॉल सारखे खेळ शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवतात। म्हणून मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात खेळांना महत्त्व द्या। मित्रांसोबत मैदानावर जा, धावा, खेळा, नवे कौशल्य शिका आणि निरोगी रहा। धन्यवाद।
1: तर बालमित्रांनो, आताच आपण चला खेळ खेळूया या मालिकेत फुटबॉल या

बालमित्रांनो, या गीताबरोबरच आजचा गोकुळ हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, निरोगी रहा. सर्वांना निहास लोखंडेचा टाटा बाय बाय.

गोकुळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेव, आज या कार्यक्रमात आपण ऐकत होतात चला खेळ खेळूया या मालेत फुटबॉल विषयीची माहिती आणि तज्ज्ञ होते अनिकेत सोडगीर. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे का? गेल्या 24 तासात कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 1.3 अंशानं कमी होतं. किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 3.7 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना आहे का? रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15023 गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 9:45 होती, ही गाडी 1 तास 4 मिनिटं उशिरा धावत आहे. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता नियोजित वेळीच. 12967 जयपूर

एक्सप्रेस 11:05 ही गाडी फक्त 5 मिनिटं उशिरा. 01470 नागपूर हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:30 नियोजित वेळीच. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 नियोजित वेळीच. 12809 हावरा मेल 11:15 ही गाडी 14 मिनिटं उशिरा धावत आहे. 12626 केरळ एक्सप्रेस 11:45 नियोजित वेळीच. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 नियोजित वेळीच. 15293 अमृत भारत एक्सप्रेस 12:30 नियोजित वेळीच. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 नियोजित वेळीच. 01001 लोकमान्य टिळक संत्रागाछी एक्सप्रेस 10:25 ही गाडी 3:15 उशिरा धावत आहे. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 नियोजित वेळीच. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 ही गाडी 46 मिनिटं उशिरा धावत आहे. 12879 लोकमान्य टिळक भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 ही गाडी 20 मिनिटं उशिरा. 20826 बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस नियोजित वेळीच धावत आहे. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 नियोजित वेळीच. 12970 जयपूर कोईमतूर एक्सप्रेस 2:10 नियोजित वेळीच. 20911 नागपूर वंदे भारत 2:35 नियोजित वेळीच नागपूर रेल्वे स्थानकावरून रवाना होईल. 12843 पुरी आदिलाबाद एक्सप्रेस 2:45 नियोजित वेळीच. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 ही गाडी 50 मिनिटं उशिरा धावत आहे. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 नियोजित वेळीच. 22670 पटना एर्नाकुलम एक्सप्रेस 3:05 नियोजित वेळीच. 20912 वंदे भारत एक्सप्रेस नियोजित वेळीच धावत आहे. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 नियोजित वेळीच. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 ही गाडी 2:05 उशिरा धावत आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 ही गाडी फक्त 2 मिनिटं उशिरा धावत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139. श्रोतेहो, रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना ऐका. राबिया ठाकूर शहाबुद्दीन अन्सारी ही 29 वर्षांची महिला कामठी येथून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे: शहाबुद्दीन वल्द ताजुद्दीन अन्सारी, टिळक नगर, मोठी कामठी, किंवा जुनी कामठी पोलीस स्टेशनला कळवावं. देवकीनंदन प्रल्हाद पटवा हे गृहस्थ 20 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे आणि यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे: कांता देवकीनंदन पटवा, राहणार समता नगर, नागपूर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशनला कळवावं. नामदेवराव जगन्नाथराव टाकळीकर हे 76 वर्षांचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 9 इंच, बांधा सडपातळ असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे: मीरा नामदेवराव टाकळीकर, राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बँकेजवळ, नागपूर, किंवा यशोधरा नगर पोलीस स्टेशनला कळवावं.

पार्थ चंद्रशेखर गिरडकर हा 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. याची उंची 5 फूट 9 इंच, बांधा सडपातळ असून रंग निमगोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, प्लॉट नंबर 302 चांदणी रोशनी अपार्टमेंट, गणेशपेठ, नागपूर, किंवा गणेशपेठ पोलीस स्टेशनला कळवावं. फुलवंती सुनील गिरी ही 37 वर्षांची महिला 18 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या पतीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे, सुनील कालकागिरी, नवीन मॉलजवळ मेडिकल चौक, नागपूर, किंवा अंबाझरी पोलीस स्टेशनला कळवावं. राखी रणजित गहलोत ही 22 वर्ष वयाची तरुणी 15 मे 2026 पासून बेपत्ता आहे. हिची उंची 5 फूट 4 इंच, बांधा किरकोळ असून रंग सावळा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, ललिता रणजित गहलोत, संजय नगर, पांढरा बोडी, हनुमान मंदिर, अंबाझरी, नागपूर, किंवा अंबाझरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सपना भारत झारिया ह्या 22 वर्षांच्या महिला बेपत्ता आहेत. यांची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास निलेश भारत झारिया, प्लॉट नंबर 22, बुद्ध विहाराजवळ अशोकनगर, समतानगर, नागपूर, किंवा जरीपटका पोलीस स्टेशनला कळवावं. घनश्याम राजाराम बोकडे हे 80 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. यांची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, रवींद्र घनश्याम बोकडे, जोशीपुरा, झेंडा चौक, नागपूर, किंवा यशोधरानगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ऋषिका भैयाला क्षीरसागर ही 20 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. हिची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ असून रंग सावळा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, रेखा भैयालाल क्षीरसागर, प्लॉट नंबर 90, रमाई नगर, नागपूर, किंवा कपिल नगर पोलीस स्टेशनला कळवावं. अमरकुमार मुन्नालाल कुशवाह हा 26 वर्षांचा तरुण राहत्या घरून निघून गेला आहे. याची उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम असून रंग सावळा आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. याला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, सुरुची योगेश गायधने, आनंद योग अपार्टमेंट, दत्तात्रयनगर, नागपूर, किंवा इमामवाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. यावेळी सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोतेहो, आता ऐकवीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, काही क्षणातच.

मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषेत एकच शब्द अनेक अर्थानं वापरता येतो, अर्थात वाक्यातील शब्दानुसार त्याचा अर्थ बदलतो. आता बघा ना, वाट हा शब्द, वाट अर्थात रस्ता, वाट लावणे याचा अर्थ वेगळा. वळण वाटा किंवा एखाद्या व्यक्तीची वाट बघणे, अनेक अर्थ एकाच शब्दात सामावले आहेत. तर आज आपण वाट या शब्दाचा निरनिराळ्या गाण्यात आलेला अर्थ अनुभवूया आणि वेगवेगळ्या गीतातून आनंद घेऊया. तर सुरुवातीला साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत

श्रोते हो, वाट या शब्दाचा अर्थ प्रत्येक गीतात वेगवेगळा वापरलेला आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी, आणि चित्रपट होता साधी माणसं. श्रोते हो, या गीतात देखील वाट या शब्दाचा प्रयोग वाट बघण्यासाठीच केला आहे. एखादी व्यक्ती येणार असेल तर त्याची वाट बघताना मनात असलेली आतुरता, मनाची झालेली घालमेल या गीतातून गीतकारानं छान व्यक्त केली आहे. तर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात

श्रोतेहो, या गीतात वाट बघण्यासाठी वाट या शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. श्रोतेहो, प्रवासात वळण वाटा दिसतात आणि या वाटेतून घेतलेला आनंद संस्मरणीय असतो. निसर्गरम्य अशा प्रवासात वळणावळणाच्या वाटांमधून केलेला प्रवास, सोबत असलेल्या मंडळींची चर्चा आणि प्रवासात म्हटलेल्या गीतातून प्रवास आणखी सुखकर तसंच आनंदमयी होतो, यात शंकाच नाही. तर या गीतातून निसर्गरम्य अशा झाडीचा आणि वळणवाटांचा आनंद घेऊया. चित्रपट आहे मुक्ता, स्वर आहे रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांचा.

मुक्ता चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि जयशे शिवराम यांच्या युगलस्वरात नाधो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आज आपण वाट हा शब्द घेऊन निरनिराळ्या गीतांचा आनंद घेत आहोत आणि या आपल्या संगीत प्रवासात आहे आपली रेडिओ सखी मेधा. श्रोते हो, एखाद्या गोष्टीसाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही तर जणू असं वाटू लागतं की या पुढील वाटा पूर्णपणे संपुष्टात आल्या. इथे वाटा हा शब्द संधीसाठी आलाय, पण लक्षात घ्या, तसं न होता संधीची एक वाट बंद झाली तरी अनेक वाट्या आपल्या स्वागतासाठी खुल्या होतात आणि नव्यानं पुन्हा स्वप्न बघण्याची संधी आपल्याला

अशोक पत्के यांनी संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे यांची ही रचना गायली होती सुमन कल्याणपूर यांनी. श्रोतेहो, आज आपण गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात बोलतो आहोत वाट या शब्दाच्या अर्थाविषयी. श्रोतेहो, एखादी वाट सोपी जरी वाटत असली तरी त्यात काही काटे देखील असतातच, तर या वाट्यातील काटे दूर सारित केलेला प्रवास एक वेगळा आनंद देऊन जातो. या गीतात देखील अशाच आशय व्यक्त केला आहे. ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं अनिल यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं आहे.

श्रोतेहो, एखाद्या व्यक्तीची वाट बघताना काही मनात स्वप्न देखील बघितलेली असतात, आणि त्यातही घर धन्याची वाट बघताना मनातील अंतरंगात होणारा आनंद कवीनं या गीतातून खूप छान व्यक्त केला आहे. तर ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. स्वर आहे उष्ण.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या आवाजात दादा कोंडके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा मी आपली रेडिओ सखी मेधा आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात एका नव्या विषयासह. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. 11:30 झाले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे विभावरी या हिंदी कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात ऐकवित आहोत छिंता बचपन बढता बालश्रम याविषयीची वार्ता. वार्ताकार आहे ममता कुमारी, तसंच रामकुमारी कर्नाहके यांचा काव्यपाठ देखील आपण ऐकणार आहात. तर ऐकूया कार्यक्रम विभावरी.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजता आहेत. वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तत्पूर्वी हा संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला. अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

सहजसंवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावेत जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व. नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं

हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळत आहेत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट, ती विमुक्ता.

0: हा बस मागे येऊ दे, येऊ दे, येऊ दे. हा बस बस बस बस. हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू. हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: अहो आम्ही कोण, वरून आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं, फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते, फार गोड वातावरण आहे हो इथे, किती शांती आहे.
0: आली लोकाले शांती नको, डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे, मॅच जिंकली वाजवा डीजे, गणपती आले वाजवा डीजे, गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही, थोडं बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे, डीजे, तिकडे गर्दी आहे, जा.
1: नाही नाही नाही नको बाई, बर ते जाऊ दे, तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो.
0: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाहीयेत, त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का, बर झालं बाई. बर किती पैसे झालेत?
0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का, बरं झालं. मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही
1: इथं. हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो.
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई फुलपाखरू थांब थांब. अरे देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा हा, किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची, इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगलं असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. गं बाई चिकूब कसं लगडलेत बाई, तोडू का? नाही नाही असं कस. कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
0: आओ थोडा उबिंदास चालतंय.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं, सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. अहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं, आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. मी सांभाळते या गोष्टी.
0: सांभाळा सांभाळा, कसं आहे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
0: नाही माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेजमध्ये.
1: पॅकेज?
0: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळ, समजा निसर्ग देवाचं पॅकेज आहे. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई एकच घेते बरं का?
0: थोडा.
1: वा ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाराकडे.

0: मग आमच्या फळवाल्याकडे ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जात.
1: राम कृष्ण हरी.
0: एवढा वाईट होत का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काहे के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय. इथेपासून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का.

0: अगं तुम्ही का अंधार आहात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होईल. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं तिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवलीसारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकेतो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचं नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंडदेखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपला संपला लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
2: जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ, मी तुम्हाला का चना म्हणेन? मी या चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ, तुम्हारी बायको बोलेगी ना, मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
2: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. मुन्ना का डॅडी.
0: डॅडी
2: और नहीं तो का?
3: हसरत ही रह गई कि कोई नाम से पुकार.
0: कोई बात नहीं,

0: मैडम मिला कहाँ है सुकून? अरे सुकून है जो आप फोकट में मिलते हैं। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको फोकट में मिल गया सुकून। मैडम ए मैडम
1: छान वाटल।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: ओ, एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम? एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगं बाई हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे वा, खुसखुशीचा चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेक हुशार आहे, कधी कुठे नेत नाही। काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय बाई 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी, यायचं यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना।

0: ना तुम्हाला पर मानशी किती घेत असतील हे? 3 ते 4 हजार. काही नाही, आपली झहूजमी यांच्याकडे पैशाचा पाऊस. केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच. ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं, हे कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात. आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो. कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असतं. असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय गं बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतायत. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बरं हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अचं करण्यात आयुष्य चाललंय. आमच्या दिनूच लहान पोरग झोपेत आहे, असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन. शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे, तेच बघते. पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो. तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील्ससारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईलपासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहाण्याने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अगं बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू आणि मेले असते तर.
2: मेले असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निग निग या भ्रमातून निग.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता, काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला, तुझ्या अंग

0: दुपारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्यापाशी.
1: नाव
0: हा कोण तुम्ही?
1: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
1: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे. तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
1: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
1: तुमचं नाव?
0: माझं, माझं सुमती लोंढे.
1: वय?
0: 60.
1: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
1: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. अहो, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या खाळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात. तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
1: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
1: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
1: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
1: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग काय विचारलं? आहो काय का, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव्ह यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का? इथं आहे का कोणी?
2: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाहीये.
2: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी?
2: थांबा थांबा आपण.

0: नाही माझ्या मुलाला कळवायचं होतं ना, म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
1: आपण बघूया थांबा.
0: ओ मला मला ओ माकडाने नेलं असेल का?
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: मम्मा या ओहळातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले घ्या.
1: हा बघ हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी, सॉरी आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा, हा आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला. मी असाच वेंधळेपणा करते बैशी. हे बघा फोन कशासाठी शोधला होता, बसले तुमच्याशी गप्पा मारत. ओ माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकं सुटतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईल मुळे कळलं आपल्याला. हो काय ग बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करणे काय, सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या ऐवजी धडकी वरती हो नाही का? दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, ते मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे.

मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर. आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते वे चिव चिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही,

आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते बे चिव चिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणे आली डोळ्यावर. जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं अहो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मी लारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी माझ्या केसान गो.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी, की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो. का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, ह्यांना जमतं बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काय म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना, निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली, सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो अरे, श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा का दिला.

काय हवं याला? असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला? कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास? सांगा ना, या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो? हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण?

0: कशावर रिएक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते? मेलोय का आपण? चैतू मी येऊ खेळायला?
1: ए तुला नाही येता खेळता?
0: येता. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, जा कट्टी कट्टी
1: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे. ए ऐक ना ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
1: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातलं भांडणामुळं? सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जातात? तो मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं, आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडणं, भांडणं नको देवा, ही भांडणं नको. हॅलो अविचा आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच, थँक्यू. संगीता, रागवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच. हॅलो, अहो मी बोलते, तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्या

0: विषय बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो, उभं बालपण आईबाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल. हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी, विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
2: मॅम, मॅम वेळ झाली.
0: हो का?
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: अगं बाई, हो का? बरं झालं माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
2: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का? बरं, मला काय करावं लागेल?
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बरं.
2: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो, बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा.

का दांदळे या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा ऐका. http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

18.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मीफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावा

झालं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

0: त्याची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी

0: नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेमरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक SL कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7 आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी नागपूर दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात सरोबाई जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली बंजारा गीतं सादर करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया हे बंजारा गीत.

0: आणि या बंजारा गीतासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. सहभागी कलाकार होते बेबीबाई राठोड, कुसुम चव्हाण, पाचूबाई जाधव, सागरबाई चव्हाण आणि लखन राठोड. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
2: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
3: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
2: आप भी जुड़िए हमारे साथ
3: विज्ञापन के जरिए.
2: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
3: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
2: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
3: फोन नंबर है 2548271
2: 2524871.
1: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कपाशीची लागवड करत असताना पूर्वतयारी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे या अनुषंगानं माहिती जाणून घेत आहोत. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, जमिनीची खोल नांगरणी केली तर कोणते फायदे होत असतात हे आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतलं होतं. आपल्या ठाऊक आहे किकडीच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या असतात त्या उन्हामुळे मरून जात असतात आणि म्हणूनच नांगरटी आपण जर वेळेवर केली तर निश्चितच अशा किडींचा प्रादुर्भाव पुढे कमी प्रमाणात होतो. साधारणपणे पालापाचोळा, रोगट फांद्या यासारख्या जर गोष्टी शेतामध्ये दिसून येत असतील तर त्या आपण गोळा करून नष्ट कराव्यात. याशिवाय हंगामात राहिलेली पराट्यांची धसकटे किंवा इतर पालापाचोळा जमा करून हा आपण खताच्या खड्ड्यात टाकून वापरून घ्यावा. त्यावर माती टाकून पाणी शिंपडत राहिल्यास त्यापासून पुढे आपल्याला चांगलं खत देखील मिळतं. आता कपाशीची लागवड करायची असेल तर पेरणीही वेळेवर व्हायला हवी. या दृष्टिकोनातून वाणांची निवड करणं हे देखील एक महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बियाणं जर केसाळ प्रकारचं असेल किंवा लव असलेलं असेल तर पेरणीपूर्वी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजून ठेवावं किंवा मग राख लावून ठेवावं. यामुळे बियाण्यांचा केसाळपणा कमी होत असतो. जिरायती शेतीमध्ये साधारणतः 70 मिलीमीटर पाऊस सतत 2 दिवस जर पडला

0: तर आपण पेरणीच्या कामाला लागावं. कपाशीची पेरणी करतेवेळी योग्य अंतर पाळणं हे देखील महत्वाचं आहे. कपाशीचे सरळ वाण आणि संकरित कापूस त्याप्रमाणे जिरायती आणि बागायती शेतीनुसार पेरणीचं अंतर हे बदलतं. बागायती कपाशीत सरळ वाण साधारणतः 3 ते 4 फूट अंतरावर लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 2 ते 3 किलो बियाणं प्रति एकर आपल्याला वापरायचं असतं. बागायती बीटीमध्ये साधारणपणे 4 ते 5.5 फूट अंतरावर आपण लागवड करावी. ही लागवड आपण करणार असाल तर प्रति एकरी आपण 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. पेरणी साधारणपणे 30 ते 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीटी संकरित वाण जे आहे ते 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर आणि त्यातील 2 झाडातील अंतर आपल्याला 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे. अशावेळी आपल्याला प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाणं वापरावं. काही लोक देशी कापूस वाणाची देखील लागवड करतात, तर ही लागवड 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून आपण करावी. याकरता मात्र आपल्याला प्रति एकरी 5 ते 6 किलो बियाणं हे वापरायचं आहे. जिरायती शेतीमध्ये कापूस हे महत्वाचं एक जे पीक आहे, तर ते पेरत असताना कापूस ज्वारी असं आपण चक्रीय पीक म्हणून लोकप्रिय जे आहे ते घेतलं पाहिजे. पिकांचा फेरपालट देखील करणं हे गरजेचं आहे. तसंच शेंगावर्गीय पिकांचा वापर आंतरपीक म्हणून जर आपण केला तर पिकांची उत्पादकता आणि जमिनीची उत्पादकता वाढत जाते आणि भविष्यात अशा शेतीपासून आपल्याला दीर्घ काळापर्यंत अधिक उत्पादन घेता येतं. या पद्धतीमध्ये आपण तूर, सोयाबीन, मूंग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांची शिफारस आपल्याकरता करण्यात आलेली आहे. कपाशीचं पुरेपूर उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्याची मात्रा देणं देखील गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे कापूस पीक जर आपण घेणार असाल तर आताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जमिनीची तयारी करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारचं वाण आपल्याला घ्यायचं आहे त्याची देखील तयारी आतापासून करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या पावसाळी हंगामात आपल्याला कपाशीची पेरणी ही वेळेवर साधता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात, त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे, ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते, त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅपरोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या

0: गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन, ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी त्या आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं, ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात, ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही, आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल, आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी, आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 42 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग मारवा. रात्री 10 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन, राग बागेश्री. आणि रात्री 10:30 संगीत लाहिरी भट्टाचार्यजी यांचं उपशास्त्रीय गायन, राग मिश्र तिलक ठुमरी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करू

0: प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
1: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक

0: ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:05 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट आता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी फिको यांनी भारतानं साधलेल्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आणि दोन्ही

देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं नमूद केलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत फ्रान्सनं भारतालाही भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 20 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग मारवा, विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत जिया निकसोही आवे, आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत ऐरी कैसे जाऊ मे जलभरण. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे शरीफ अहमद यांची आणि हार्मोनियमची साथ आहे मोहम्मद इसा खान यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग मारवा.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मारवाड श्रोते हो आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ शरीफ अहमद यांनी आणि हार्मोनियमची साथ मोहम्मद इसा खान यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये. हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या

मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरले, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीये किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीये. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक देखील मांडलं जाणार आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दिल्ली इथं आज झालेल्या योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरोगी वृद्धत्वासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. योग केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा न राहता आरोग्य आणि कल्याणासाठीची एक सामायिक जागतिक चळवळ बनला असल्याचं त्यांनी नमूद केलं. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलंय. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं देशातल्या मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा, उत्तम सुविधा आणि नवीन संधी देऊन सक्षम करण्यासाठी व्यापक बदल केले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलंय. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी सरकारच्या विविध धोरणांचा उल्लेख केला. यात प्राप्तीकर सुधारणांद्वारे कर सवलत आणि GST द्वारे कर प्रणालीत पारदर्शकता यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या उपक्रमांमुळे सरकारनं मध्यमवर्गीय ग्राहकांना सक्षम केलं आहे. हा वर्ग आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांना गती देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं नवीन यांनी नमूद केलं. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होतो आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीची स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार या विभागात यावर्षी 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. यावर्षी मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. कामगार कायद्यांच्या नव्या 4 संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महाराष्ट्रातील नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलाय. हा मसुदा महाकामगार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी आणि नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे सूचना पाठवता येणार आहे अशी माहिती कामगार विभागानं दिली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहे. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या

21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होतील. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौरपंपाशी संबंधित तांत्रिक अडचणींचं त्वरित निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. हे मेळावे 16, 23 आणि 30 जून रोजी नागपूर ग्रामीण मंडळातील विविध उपविभागांमध्ये होणार आहे. या शिबिरांमध्ये नादुरुस्त पंप, सौर पॅनलचे नुकसान, वेंडरशी संबंधित समस्या आणि तक्रार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यांना उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलंय. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विभागीय रेल्वे रुग्णालयासह जुन्नारदेव, आमला, वरोरा आणि वर्धा इथं आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदानाचं महत्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केलं. या उपक्रमांमध्ये 175 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरक्षित रक्त जीवन वाचवते हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. बुलडाणा जिल्हा रुग्णालय आणि राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल प्रभात फेरीसह विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 50 अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या आदर्श रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अमरावती परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून नष्ट केलं जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलाय. वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असतानाही काही घटकांकडून वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांचा नाश केला जात असल्याची चर्चा आहे. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून उर्वरित वृक्षांकडे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. ब्रिटिश सरकारनं मुलांना डिजिटल जगाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केलं की देशात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कडक निर्बंध लादले जातील. पंतप्रधान स्टार्मर यांनी बंदी घालण्यात येणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची नावं अद्याप जाहीर केलेली नाही, पण त्यांनी हे स्पष्ट केलंय की हा नियम पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होईल. येत्या काही तासात विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अधूनमधून ढगाळ वातावरण असलं तरीही आज आणि उद्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोल्यात काल पावसानं संध्याकाळी दमदार हजेरी लावली. संपूर्ण शहर काळ्या ढगांनी व्यापलं गेलं आणि त्यानंतर 1.5 तास झालेल्या पावसानं तापमानाची दाहकता कमी झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र एनटीएकडून जारी. आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बापू वीरू माटेगावकर या चित्रपटातलं वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी स्लोवाकिया देशस्य राजधान्यां ब्रातिस्लावा नगर्यां तत्येन प्रधानमन्त्रिणा रॉबर्ट फिको इत्यनेन सह संवादम् अकरोत्. प्रधानमन्त्री अवोचत् भारत स्लोवाकिया देशौ व्यापक सहभागितया सम्बन्धान् समुन्नेतुं निर्णयं कृतवन्तः.

0: नव्हती. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या. वाचन ही तर आवड होतीच, हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली. नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा: श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा, स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली. ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग. त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा. आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी. वृषाली श्रीकांत, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
1: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली. मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती. मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी दहावीच्या आत वाचून झालेली. आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची. पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली. त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळगंध नावाचे कार्यक्रम करायचे. 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले दिग्गज लोकांचे. माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा. म्हटलं सर मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये. पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं. त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते. मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं. दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं. महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे. मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का. तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का, मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम तुम्ही पुस्तकच लिहा यावर. मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे. ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते.
0: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
1: खूप छान. माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे. त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं. मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली. म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास महाठक, गुलबकावली, एआई सापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेताळ. माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, अध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरामध्ये तर ते होतच होतं पण गावात होतं. गावात होणारी ललित, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांची भारुडं, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
0: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळची काही आठवण?
1: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते, पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
0: प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
1: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनसाफ्याचं. त्या झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं 3 पानांचं. तर ते त्यांचं ते चिमण नाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे.

0: आणि त्यावर ही कविता आहे की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दालनाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना।
1: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
0: आत्ता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते, तर मला त्यासाठी एक कविता करायची होती। म्हणजे तुम्ही आत्ता जो म्हणालात की अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादा,
1: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची, तर तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं,
0: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय, मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपानी, चित्रपट रूपानी, गाण्याच्या रूपानी, शब्दांच्या रूपानी, म्हणजे लेखक, लेखिका, चित्रपटात काम करणारे, नायिका, नायक, गाणारे, असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते। तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे। कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत। या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध, आठवणींचा बकुळगंध। यामध्ये मी शांता शेळके, पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत। कारण एखादा प्रसंग जर आपल्याला, एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय, मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली, थोडं चिंतन तर करायलाच लागतं।
1: नक्कीच, तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, ललित, समीक्षा, पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल?
0: असं नाही सांगता येणार, कारण
1: दोन्ही तेवढंच आवडतं,
0: असं दोन्ही तेवढंच आवडतं मला, पण जास्त ललित आवडतं लिहायला। ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो। समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत, म्हणजे मी मानोरांच्या पुस्तकावर समीक्षा केली ती आस्वादक होती। समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते, ललितचं तसं नसतं। ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता, दृश्य टिपता, ते तुमच्या हृदयावर ठसतं, मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं। म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे, तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं, म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे हे पुस्तकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत, तर त्यातलं गुलमोहर जो आला, तर तेव्हा लँडलाईन असायचा, मोबाईल नव्हते, तर दिवसभर फोन माझा खणखणत होता। वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं, म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला
1: सौंदर्य वाढवलं,
0: हा इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर, मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का। तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल, हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा, तर ते लेखन मला जास्त आवडतं।
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते
0: हो,
1: असा कधी अनुभव आलाय? आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता? तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं, काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं, अशा वेळेला मग तुम्ही
0: हे, हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही। कसं असतं सांगू का, मी समजा एखादी गोष्ट लिहितीये, आत्ता सध्या माझं कालाय तस्माय नम म्हणून, म्हणजे काळ बदलतोय ना, त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतायत, त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे। तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना, तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिल असं होत
1: नाही,
0: कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात। मग माझं काय आहे, माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात, बेडरूम मध्ये, माझ्या हॉलमध्ये, सगळीकडे

0: मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते, नाही तर ते डोक्यातनं निघून जातं असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते तुम्हाला. दुसरं काहीतरी लिहितो आपण, पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते, म्हणजे नुसता पॉईंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही. बदलू शकत,
0: बदलून जात, अगदी जातच, बदलूनच जातं.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव

0: ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
1: हो हो हो, हे अनेक जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे, म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना, तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना, जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजे परकाया प्रवेश झाला असं म्हणतात ना. त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे, तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलंय असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं. अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे. सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे. आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
0: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात. राधा हे तुमचं
1: दुसरं
0: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात, मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले. मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची. तर साल आता मला नक्की आठवत नाही, पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं. त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं, आणि त्याच्यावर इतक्या मुली, सातवीतल्या आठवीतल्या नववीतल्या दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला, म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे. इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
0: म्हणजे अगदीच म्हणजे
1: विकृत हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढची पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील.
0: बरोबर,
1: म्हणजे त्यांचं ते मला, मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून. म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणार आहे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली. तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा, राधा आणि कृष्णाचं प्रेम विरही प्रेम आहे, त्यामध्ये शृंगार कुठेच
0: नाहीये,
1: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात, त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं, त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचंय, आम्हाला वाचायचंय. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही एक दोन प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमोक तिमोक, त्यांना त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाईट केलं. आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
0: अच्छा.
1: आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया,
0: हेतू
1: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला,
0: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
1: हा, खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जात,

0: सोळा सहस्त्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्ट राण्या त्याच्या, इतकं असताना सुद्धा कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाईट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळं ते सगळं सगळीकडे पोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावेतीच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे, तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावेतीच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या. आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते, मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात, माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो, सासरी जाणं, रुळणं, प्रत्येकाच्या भावना समजून घेणं, ती त्या घरामध्ये रुजणं, हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना, हे सगळं होत असताना त्याची शाळा, डबा, कॉलेज, फिरणं, अभ्यास, ट्युशन, क्लासेस, त्यांच्या परीक्षा, कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40 टप्प्यावर येते
1: आणि
0: 40 टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी,
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे, त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं, या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण, पण या 40 टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो, हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई आहे, ती एका एक दोनच पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे, म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे, म्हणजे त्या गर्भावस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते, घडवते, संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते, ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कुणीतरी लिहिलेला आहे,
1: प्रकाशित झाला,
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाईट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटलवरूनच कळतंय.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता?
0: हो.
1: खर तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं, तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा मी मुख्य जी केलेली आहे, म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानोरांचं पुस्तक, म्हणजे तिची कहाणी, तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ, आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही
1: तिथेच
0: आहेत, त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट, आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही,
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या त्या. 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला, आणि त्या आल्या, म्हणजे मी तर त्या म्हणे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले, म्हणतो काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही, म्हणे कशाचं 8 मार्च, आम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा

0: वेगळा दिवस असतो. उत्कर्षासाठी
1: एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं लागतं, बोलावं लागतं. त्यांची काहीही कल्पना नाही, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
0: नाहीये.
1: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता, तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता, हे सगळं आहे. हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे, हे मी त्यात हायलाईट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागते की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
0: नक्कीच. सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
1: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिते आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य, ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे. तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही, कारण ते प्रचंड मोठं काम आहे. ते पण आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे. विचार पुष्कळ आहे, किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
0: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात, त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची

0: माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला.

0: राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग 2र्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
3: काय
5: आरबीआय सांगते.
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू.
9: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबत

0: नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्त विशेष.

0: आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला. भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे. या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली. भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडवून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे. भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ.
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही. भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे. त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे. भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे. पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड. फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे. प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो. या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल. 13 प्रमुख क्षेत्र आहे. डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी. त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ. उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल. त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील. अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा

0: करताना जाता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150+ अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन

0: कॅम्पस अशा उपक्रमाद्वारा या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थापक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियनमध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026. माझावर माझ्याशिवाय कार्यक्रमात आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी.

0: अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो.
0: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
1: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो.
0: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
1: येस येस. गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
0: आणि हे तयार कोणी केलं?
1: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालभाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
0: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
1: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गायीचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचंय,
0: रोज करायचं,
1: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा त्याचा ढवळायचा आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त हे झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोंदपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या डावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे

0: द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसांमध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद मधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं, तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पदार्थ कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बसणार आहे, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशन जी सायकल आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंट साठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा, शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1-2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिप मधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का, की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी
0: प्रत्येक पिकासाठी हे गोकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर

जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादी वाप्यावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुलांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुलांचा तूट होणार नाही किंवा मुलांना इजा होणार

0: गाठ होणार नाही किंवा मुलांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला, त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेलं, आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीचे वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाना हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला पण गोकुपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर ते जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलता बोलता सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे असे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुलांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुलांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते, त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते.

0: आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकुपा अमृतचा, ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खतं वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकुपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकुपा अमृत आहे. आणि ते गोकुपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकुपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ट ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा हे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात, म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. या जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ढवळतो. आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं, त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम, कडुलिंब, कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे, कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत, पण पीक तर वाढवायचं आहे, पण आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये

0: कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून त्या सुकलेल्या लिंबोळे आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जी कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे 2 मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत बीजामृत परत निमास्त्र त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे अग्निस्त्र आहे दशपर्णी अर्क आहेत हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आता आपण ऐकली.

गाणी या आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रावला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी म्हणजेच 16 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुजाण पालकत्व या मालिकेमध्ये आई पण नव्या पिढीचं, याविषयी गौरी शास्त्री देशपांडे यांची मुलाखत, आणि त्यानंतर इतिहासातील सोनेरी पान या मालिकेअंतर्गत तारा राणी यांच्याविषयी माहिती मिळेल शुभदा फडणवीस यांच्याकडून. वेळ आहे दुपारी ठीक 12 ते 1 दरम्यान, तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या मंगळवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र. श्रोते हो, येत्या गुरुवारी म्हणजेच 18 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची मुलाखत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये ग्राहक संरक्षण याविषयी आपल्याला माहिती देतील मानसी भालेराव. वेळ आहे दुपारी ठीक 12 ते 1 दरम्यान, तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या गुरुवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र.
1: राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के अनुसार

0: आकाशवाणी के पास बड़े जनसमूह को सशक्त करने और उन्हें जागृत करने की अद्भुत शक्ति है। आकाशवाणी सभी को विशेष रूप से ग्रामीणों को मदद और प्रेरणा प्रदान करती है। आकाशवाणी महाविपदा और युद्ध के दौरान निर्णायक भूमिका अदा करती है। बहुजनों को शिक्षा और मनोरंजन निष्पक्ष रूप से प्रदान करती आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण कर रही है। आकाशवाणी के सभी श्रोताओं को ढेरों शुभकामनाएं।
1: नव्या आशा नव्या दिशा
2: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश
1: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम। देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271 मेल आयडी csunagpur@gmail.com कंडिशन्स अप्लाय। हे हाय प्रतीक्षा।
4: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
4: अरे समीर, मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
4: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
4: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा बात आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
4: बिलकुल।
5: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है।
6: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार। शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार। उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा ST महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं। इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला। हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता

0: कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार एनईईटी www.nta.nic.in या NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली

प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार आहेत रावसाहेब गुदाडे आणि सहकारी.
1: राज महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला माझं ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान

रावसाहेब गुदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आत्ता श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दिलीप पंडित यांना सुरुवातीला ऐकूया.

भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या या गझलेबरोबर श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या. त्यानंतर न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट आणि पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 10 वाजता भेटूया नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. पंडित सुनील कांत गुप्ता यांचं बासरीवादन आज आपण ऐकणार आहोत. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आता प्रसारित करीत आहोत. राग बागेश्री. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे. द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची. ऐकूया पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग बागेश्री.

या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकलं तर राग बागेश्री. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आपण ऐकत होता.

मंडळी आकाशवाणी नागपूर रात्रीचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात पंडित अवनींद्र शिवलीकर यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग आहे श्याम कल्याण.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन ऐकलत. राग होता श्याम कल्याण यांना तबल्यावर साथ संगत केलेली होती तरुण लाला यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.